जिसम थान हा पै पावक पार परान हा निज कार तिसह थान हा हर रस रसह मान हा लाथी तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

तामन पावई चले सदार जाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाईया

पाहे भरे मरदार, ज्ञानी नचहै वाजे वावह, रूप करहै सिंगार, ऊचे कूकहै वादा गावहै, जोदा का विचार, मूर्ख पंडित हिकमत हुज्जत

नाल आने दूसती कदे न आवै रास जिहा जाने ते हो वरतै वेखो को निर्जास।

दर्द वड रोग ना पोहे तिस माए भगतां इहो आधार गुण गोविंद गाए सदा सदा दिन रहण इको एक त्याए

कथा पद कीन्है, राम नाम सुख होई, त्रै गुण सब तेरे, तू आपे करता, जो तू करहै सो होई।

साचा खसम हमारा सूही महला पहला जिनको भांडै भाऊ तिना सवारसी सूखी करै पसाऊ दुख वसारसी सहसा मूले नाही सर पर तारसी तिना मिलिया गुरे आए जिनको लिखिया अमृत हर का नाऊ देवै दिखिया चल है सतगुर भाई पवै ना भीखिया जां को महल हजूर दूजे निवै किस दर दरवाणी नाही मूले पुछ तिस छुट्टै तां कै बोल साहिब नदर जिस कल्ले आणे आप जिस नाही दूजा मतै कोई।

जां हर पाया हर कामन मन पाणी अन दिन गुण गावै नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किनै ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमती मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम हर राखिया।